ए गुरुआणु गायकुले बिगेनेनुए मिगुतों केरिते कुरुआणा सिकुंडी गे हुकुमा एकम गे हिदायतो अळगुण में विस्ने गणन जेहे मिगुतो गे मतिन दुनिया गा लेवि एम्मे हाता केचा एतके तीगे तोबी या देने गतो मशा एकम गे कानून तं होदा बेलम अंगवा फावे एकम गे सबुं अल्लाह गे कुळदुं वंतकमा एकलांगे हेद्देविता केतीगे फुरिहम कंदने एकन तसव्वुर कोगतो मट्टका विस्नाफी कुरु कुरमा अंगवा फावा एंगे वंतकुं लिबेनी हासिल वाणी विकमुगे माणा एकमुगा सिकुंडे दक्कुया देवी अली मगु इस्लामी इल्मु वेरी विस्नाफी कुरु कुरमगे बाबुगा पायांकुरवा फावा एतकिन आयतोगे शरहया विस्ना लायर वेसेंगेनी देवण देखमेन्नु विष्णु तेरे एकंकमगे मच्चर नजर हिंगंजे हे मिमवरु एकमुगे सबबुं लिबिगने वे हिदायतोगे तेदुमगु विस्ना फिकुरु कुरामी हुन्न इबरतन हुरी एगतुगा मिगतुं आलिमरान सूरतुगे सते कणवा दिहवण आयतुगा बायां कुरवा फावा माणागे हगीगे फाळुवेगें दणी ए आयतुगे कुरिग आये सतेक अड्डी हणुवण आयता फहुगावा सते कणवा दिहे इवण आयता गुळिगे माणकुरुमु कंकशवरु मितिंग आयतुगे माणयं एन नजर कुंबेलुमु ए मेफुरतमा सतेक अड्डी हणुवण आयतुगे माणागावे ಒಡುತಕಾ ಬಿಮುಗೆ ವೆರಿಕ ಮೆಲುಕುವೆಗೆ ವಣಿ ಅಲ್ಲಾಹಶೆ ಅದಿ ಅಲ್ಲಾಹಿ ಕೊಮ್ಮೆ ಕಮೆಗೆ ಮಚ್ಚಮ್ಮೆ ಕುಳಿದೊಮ್ಮಂತ ರಸ್ಕಲಾಂಗೆ ಆಲಿಮ್ರಾನ್ ಸೂರತುಗೆ ಸತೆ ಕಣುವದಿ ಹವಣ ಆಯತಾ ಸತೆ ಕಣುವದಿ ಹೆವ್ವಣ ಆಯತುಗ ಮ್ಯಾಂಗಲ್ಲಾ ವಹಿ ಕುರವ ಫಾವಾ ಬಸ್ಫುಳುಗೆ ಮಾಡ್ನಾಕ ವಣಿ ಹಮಕಶವರುಂ ಒಡುತಕಾ ಬಿಂಗ್ ಹೆದ್ದೆ ಮುಗಯ್ಯ ರೇದುವ ತಫಾತು ಮುಗ ಬುದ್ಧಿ ಗಹುಲ್ವೆರಿನ್ನ ಕಶವರುವೆಗೆ ಹುರಿ ಹೆಕಿತಕೆವ್ವೆ ए बैमी हुन्नकी कोळत तिबेगेन्ना इशीदे तिबेगेन्ना ओशोवे तिबेगें अल्लाहु हंदमको उडतका बिं हेद्देव मामे दु फिकुरुको उळेमी हुन्ने ए बैमी हुन्दन्ना वाणे अळमेंगे वेरि रसकलाको इबरसकलांगे मितके ति हद्दवा फावणी बातिल गोतुगे नूने इबरसकलांगे हुस्तो हिरवंत कमाए फहे नरकेगे अजाबुं अळमें दिन्ना वांदे इस्विदिये तिं आयतुगे माणागे अलीगा ಅಲ್ಲಾಹುಗೆ ಕೊಳದುಂ ವಂತಕಂ ಕಶ್ವರ ಕೊಯ್ಯಗೀನ್ ಕೊದ್ದೆ ಹೆಕಿತಹುಗೆ ವಾಹಕ ವರವ್ವೆ ಸಾಫ್ ಕೊಂ ಒಳುಂ ಫಿಲ ಒಡುತಕಾ ಬಿಂಗ್ ಹೆದ್ದೆ ಒಮಗೆಯ ರೇದುವ ತಕುರಾರುಮುಗ ಬುದ್ಧಿಗೆ ಬೇಣು ಕುರಾ ಮೀಹುಣ್ಣಂ ಹುರಿ ಹೆಕಿತಕ ಎಬೇ ಮೀಹುಂ ಹಾಲುಗೆ ದುಲುಂ ದಣ್ಣವಾ ದೆಣ್ಣಮುಗೆ ಹೆಕಿಬಸ್ ಎಂಗಿ ಫಾಳುವೆ ಮೀ ಅಲ್ಲಾಹು ದುನಿಯಮತಿಗ ಲೆವ್ವಿ ಆಯತ್ತ ಕಣ್ಣುವತ ಹೆಕಿತಕ ವಿಸ್ನಾ ಬುದ್ಧಿಗೆ ಅಹುಲುವೆರಿಂಗೆ ಬಸ್ ಎಬೇ ಮೀಹುಂಗೆ ಹೆಕಿವುಂ ಮಿಫದ ಇಲ್ಮುಗೆ ಅಹುಲುವೆರಿನ್ನಕಿ ಏಕಂ ಕಮಾಮೆದು ಹೋದ ಬಲ ಸೈನ್ಸ್ಗೆ ಅಹುಲ್ವೆರಿಂಗ್ ಕಂ ಕಶವ

0: ಚೋಲಿಗೆ ಪೀಚೆ ಮಿಲವೇಕಿ ಫಿಲ್ಮ್ ಕಲ್ ನಾಯಕ ಹಿಮೆನಿಫಾವ ಡಾನ್ಸ್ ನಂಬರೆ ನುವತ ಐಟಮ್ ಸೋಂಗೆ ಮಾಧುರಿ ಡಿಕ್ಸಿತ್, ಸಂಜಯ್ ದತ್, ಆದಿ ಜಕಿ ಶ್ರೋಫ್ ಲೀಡುಂ ಫೆನಿಗೆಂದ ಮಿ ಫಿಲ್ಮುಗೆ ಡೈರೆಕ್ಟರ್ ಕಿ ಸುಭಾಷ್ ಗಾಯ್ ಮಿ ಲವ ಉಫೆದುನು ಗೊಯ್ವಣಿ ಸುಭಾಷ್ ಗಾಯ್ ಕಿಯಾದಿಫ
1: लक्ष्मीकांत जी, प्यारेलाल जी, आनंद बख्शी, हम चारों बैठे थे। बख्शी ने कहा कि तुम्हें किस तरह का गाना चाहिए। मैंने सब सिचुएशन है कि एक पुलिस ऑफिसर लड़की है, वो इसको लुभाना चाहती है विलन को, बोले पेन उठाओ। मैं कागज पेन उठाता था। पहली लाइन उन्होंने कहा कि पहली लाइन लिखो, चोली के पीछे क्या है। मैंने पेन गिर गया मेरे हाथ से। मैं बोला बख्शी जी मरवाओगे मेरे को जिंदगी में, ये क्या है। पर दूसरी लाइन तो सुनो, चोली में दिल है मेरा, ये दिल मैं दूंगी अपने यार को, प्यार को। तो जब पिक्चर की रिलीज हुई तो हमारे लीडिंग न्यूज़पेपर ने लिखा, इट इज ए सिनेमैटिक पीस ऑफ इंडियन सिनेमा। ये गाना रिलीज हुआ तो एक हफ्ते में, एक सप्ताह में 1 करोड़ कैसेट बिका था।
0: ಕುರಿಸ್ ಕುರಿಗೊತ್ತ ಮಿಲವ ಫೆನಿಗೆಂದಣಿ ಮಶೂರ್ ಬತಲ ಮಾಧುರಿ ಡಿಕ್ಸಿತ್, ಮಿಲವಾಗೆ ನೆಶೂನ್ ನುವತ ಕೊರಿಯೋಗ್ರಾಫ್ ಕೊದ್ದಿಫವಣಿ ಸರೋಜಾನ್, ಸರೋಜಾನಕಿ ಮಶೂರ್ ಗಿನ ಲವತಕೆಗೆ ಕೊರಿಯೋಗ್ರಫಿ ತಯಾರ್ ಕೊದ್ದಿಂಗ್ ಕುಳದಾನ ನೆಶೂನ್ ತೆರಿಯೆ, ಲವ್ ಫೆನಿಗೆಂದ ಬತಲ ಮಾಧುರಿ ವಣಿ ಮಿಲವ ನೆಗುಮ ಕುರಿಮಸ ಕೆತ್ತಂಗ್ ಹಿಸ್ಸಾ ಕೊಫ, ಏನಾ ಬುನಿಗೊತುಗ ಮಿಲವೇಕಿ ವರಂ ಉಂದಗೂ ನೆಶೂನ್ ತಕೆಂಗ್ ಹುರಿಲವೇ.
2: If you see the dance, it's a dance number. It's nothing obscene or nothing like that. It's amazing. It was a difficult dance number, you know. It is because a lot of things are in the motion. It's like a watch. There's so many things that are working. Twirling, doing this, the kata going aage.